पाक कलीला हो जागा, कौन तेरा ब्याह करवावेगा जब नक्शा ढीला हो जागा।